0: ಟೆಲಿಫೋನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಸಂಘ ಸದೈ ರಿವಾರ್ಡೆಡ್.
1: फिस्टल आईवीएफ केन्द्र में जाओ अब बाजपन को नहीं।